Rehras, Sodar Ragasa Mehlapela, Ekonkar Satgur Prasad, Sodar Tera Keha, Sogar Keha, Jidbe Sarab Smale, Vajay Tere Narune Kasanka, Kete Tere Vavnahare, Kete Tere Ragprisio Kahye, Kete Tere Gavnahare, Gavna Turno Pavna Pani Besantra, Gave Raja Tarm Duare, Gavna Tudno Chitikupilika Jarnan, Liklik Dharm Bichare, Gavna Tudno Isra Brahma Devi, Suhan Teresa Dasavare, Gavna Tudno Indra Indrasana Bete, Devatya Dharnale, Gavna Tudno Sid Sabadi Andra, Gavna Tudno Sad Bichare, Gavna Tudno Jati Sati Santoki, Gavna Tudno Vira Karare, Gavna Turno Pandrit Parnrakisra Juga Juga Veda Nale Gavna Turno Mohane Amar Mohan Surga Machapiale Gavna Turno Ratna Pai Tere Atsakti Ratnale Gavna Turno Jod Mahabla Sura Gavna Turno Karni Chare Gavna Turno Kandamala Brahmanda Karakarake Tere Dare Sei tudno gavna jotur bhavn, rate tere bhagatr sale. Horkete tudno gavna seme chitna avn, nanakya bichare. Soi soi sarasa chasaya, sacha sachi nai. Happy hosi jaina jasi ratna jinra chai. Rangi rangi pati karkar jinsi maya jina upai. Kar kar deke kita apna jyotis devariyai. Jyotis bhave soe karsi fir hukum na karna jai. So patashah sah pat sahib nanak rehen rajai. Asa mehla pela. Sun vada ake sab koe. Kevada vada dita hoi. Kimita pai na kehya jai. Kehne vale tere rahe samai. Vare mere saiba kahir gunbira guni gahira Koin jane tera keta kevar chira rahao Sab surti mil surat kamai Sab imkimit mil skimit pai Gyani dhyani gurgurhai Kehen jai teri tilvariai Sab sat sab tap sab changyaya Siddha purka kya variaya Tudvin sirikne napaya, karmile nahi takrahaya, akhanavala kya vechara, sifti bare tere bandara, jistu det sa kya chara, nanak sach savarna hara, asa mehla pela, akha jiva visra mar jao, akhano ka sacha nao, sache nam ki lage bhuk, Udbhuke ka chalye duk, Sokyo visre meri mai, Sacha sahib sache nai, Rahao, Sache naam ki tilvari aai, Aak take kimat nahi paai, Je sab milke aak na paai, Vada na hove khat na jai, Nao mara na hove so, Deda rahanya chuke bhog, Guna eho hor nahi koi, Na kohoa na kohoe, jevra aap tevra teri dat, jindin karke kiti rat, kasm visare te kamjat, nanak nave bhajasanat, ragushri mehla chota, harke jan satguru satpurka, binokra gurpas, hamakire kirim satguru sarnaya, kardeya nama pargas, Meri mit guru deva moko, rama nama paragas, gurumat namira pranasakai, harkirat hamri rehras rao. Harjan ke vada bhagavadere, jin har har sarda har pias, har har nama mile tripitase, mila sangat guna paragas, jin har har har rasa nama napaya, te bhagahin jamapas, Jo sadgara saran sangat nahi aaye, drig jive drig jivas. Jin har jan sadgara sangat paaye, tin dur mastak likya likas.
धन धन सत्संग चित हर रस पाया मिल जन नानक नाम प्रगास राग गुश्री महला पंजवा काहे रे मन चित वे उदम जा हर हर ज्यो पढ़िया सैल पत्र में जंत पाए ताक रिजक आखे कर दरिया मेरे माधो जी सत्संगत मिले सो तरिया गुर प्रसाद परम्पर पाया सूखे काष्ट हरिया रहाओ जन नपता लोक सुत बिनता कोय न किसके दरिया सिर सिर रिजक संभाहे ताकर काहे मन भो करिया उड़े उड़ा आवस कोसा तिस बच्चे बछरे चढ़िया तिन खबन कलावे खबन चुगावे मन में सिमरन करिया सब निदान रस अस सिदान ठाकर खर थल धरिया चिन नानक पल बल सद बल जाये तेरा अंत न पार वारिया राग आसा महला चौथा एक ओंकार सतगुर प्रसाद सौपुरख निरंजन हर पुरख निरंजन हर अगमा अगमा अपारा सब द्यावे सब द्यावे त्रिजी हर सच्चे सृजनहारा सब जिया रे थमारे जी तुम जिया का दातारा हर द्यावो संतो जी सब दुख विसर नहारा हर आपे ठाकर हर आपे सेवक जी क्या नानक जंत विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक बेकारी जी सब तेरे छोज विडाना तुन आपे दाता आपे भुगता जी हो तुद बिन अवर न जाना तुम पार ब्रह्म बेअंत बेअंत जी

hrdjave triji se jonjug me sukvasi se mogat bejan hrdjaya ji tintu te jam ki fasi jin nirbhav jin har nirbhav dhyaya ji tin kabo sabagvasi jin sevya mera har ji te har har rup samasi se dhan jin hrdjaya ji jan nan tinabal jasi teri bhagat bandar ji bare byant byanta teri bhagat salahan tur ji har anek anek ananta teri anek krah par puja ji tap tape jape byanta teri anek pre bo simrat sast ji kar kriya kat karam karanta se bhagat phale jan nanak ji jo bhave mere har bhagavanta tun ad purka paran par karta ji tud jevra avarna koi tun jug jug eko sada sada tun eko ji tun nichar karta soi tud ape bhave soi varte ji tun ape khare sahoi tud ape sir sab paye ji tud ape sir sab goi jan nanak gun gaave kharte ke ji jo sab se ka janoi asa mahila panchota tum karta sacha me dasai jo tu paave soi tisi jo tu de soi ho paye rao sab teri tum sabne dhyaya jisno kirpa kare tin naam ratna paya gurmukh lata man mukvaya tud aap vichhorya aap milaya tun darya sab tujhi mahe tuj bin duja koi na hai jiye chant sab tera khel vijog mil vichhorya sanjogi mel jisno tu janae so jan jane har gun sadhi aakav kaane jin har sevya tin sukh paya sahaje hi har naam samaya tu aape karta tera kya sab hoy tud bin duja avarn koy tu kar kar ve ke jaane soy jin nanak gurmukh phalgat hoy aasa mahila pera tit sarvare bhay nirvasa pani paavak thine kiya पंकज मोय पग नहीं चाले हम डेका टे डुबियले मन एक न चेत समूर मना हर बिसरत तेरे गुण गलिया रहाओ ना हो जाति सति नहीं परिया मूर्ख मुग्धा जन्म भया प्रणवत नान तिनकी सरना जिन तू नाही विसरिया आसा महला पंजवा भय प्राप्त माणक दे हरिया को बिन मिलन के ए तेरी बढ़िया अवर काज तेरे किते नकाम मिल साध संगत पच खेवन नाम सरंजाम लाग भव जल तरन के जन्म ब्रता जात रंग माया के राव जब तप संजम धरन कमाया सेवा साधन जान्या हर राया कहो नानक धर्म नीच कर्मा सरण प्रे की राको शर्मा कब्यो बाच बेंती चौपई हमरे करो हाथ दे रचा पूर्ण होए चित की इच्छा